0: नमस्तंग निकर्मे नमस्तंग निपर्मे
1: नमस्तंग निदेशे नमस्तंग निर्बेसे
0: नमस्तंग निनामे नमस्तंग निकामे
1: नमस्तंग निदाते नमस्तंग निगाते
0: नमस्तंग निदूते नमस्तंग पूते
1: नमस्तंग लोके नमस्तंग सोके
0: नमस्तंग निर्तापे नमस्तंग थापे
1: नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने
0: नमस्तंग गाहे नमस्तंग वाहे
1: नमस्तंग त्रिभर्गे नमस्तंग सर्गे
0: नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे
1: नमस्तंग रंगे नमस्तंग बंगे
0: नमस्तंग गम्मे नमस्तस्तरम्मे
1: नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निरासरे
0: नमस्तंग जाते नमस्तंग पाते
1: नमस्तंग मजबे नमस्तस्तजबे
0: अदेसंग देसे नमस्तंग पेसे।